साथी टिके अगुरु कही थिली जे आज किछि कथा हबा आपनको विषय रे आउ मु विषय रे तबे मु फर्स्ट मोट स्टार्ट करू जे